0: मस्तंग निर्साके नमस्तंग निर्भाके नमस्तंग रहिमे नमस्तंग करिमे
1: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे
0: नमो सर्व सुखं नमो सर्व भोगं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता।